0: نوديها كم ميجا هاتس تبع هي FM.
1: تبع هي FM نوديها كم ميجا هاتس.
2: අහරුමෙන්නකී මුරක බයෙන් මිහු නම් හීවෙ ෆොන්නනේ අහරුමෙන්නකී හැම කෙනෙක් ආතකෙකම හගීගතු ගහරුමෙන්නකී මේ ප්ලැනට් කදිරි හුරි එම්මෙ පොඩුෙන් ආයලා අහරුමෙන් හෙදමුන් අන්නතා 250 මිලියන් අහරු වේදානේ එකමකු ඉන්සානුගේ අමල්තකා හෙදී මිහර අහරුමෙන්ගේ ෆස්ට් බෑක් ඔෆ් වෙබ් බැනිති හිඟජෙ ආ ಆರ್ಮೆನ್ನಕಿ ಅಡಿಗವಾಯಿಚೆ ಎಹಾ ಫಸೇಹೆ ಆರ್ಮೆ ನುಫಿನಿದಾನೆ ಏಕಮಕ ವಿಸ್ನೇತ ಕಂಡುವಟಿಗೆ ಹತರುಪಾಕು ಫೆಬ್ಬಾ ಬರೋಸಾವಣಿ ಆರ್ಮೆಂಗೆ ಮಚ್ಚಕಂ ಆರ್ಮೆ ಮೇ ಕಂಡುಗೆ ನರ್ಸರಿ ಕುದಿ ಕುದಿ ಮಸ್ತಂ ಎಸೋರ್ಮೆಂಗೆ ಕಾಣಾಯ ಬರೋಸಾವಣಿ ಆರ್ಮೆಂಗೆ ಮಚ್ಚ ಅದಿ ಎಸೋರ್ಮೆಂ ಹಿಮಾಯಕಂ ಹೋದನೀವೆಸ್ ಆರ್ಮೆಂಗೆ ಕಿಬ್ಯಾಕ್ ए मस्ता बोड़े थे वो मुंग क्या उले निकोंबे हम याकीनों में सही थिया इंसानों एकमाको आहार मेंगे आयला थी दनी हाला को कुरमों नेति कुरमों कांडोगे फिनी होनु में माथे वो माँ आहार में दीरियुले तं थगाईयरु कोंग हादमों दाती इतुरा मितागा आहार में नका दीरियुले वे करने आदेस कुरं आहार में नक गेल्लों दिनों हुट्टाला
3: Me Ahmad Amit.

0: گاڑی مہار میں ونی اگار گاڑی ویہی منٹ ہنگا فکوریا میدا اہن تیرنگ ہو وہ میاں تو کے شوگ بیویری وام بینوں وافا رہت تک ओय फुर्सत निमिफवा इरु अनिक्का वेस इतुर बैवरे का गुळा लिफ में निमि यतु के शोगे फहु बैवरिया निउमा निउमा
1: आना
0: कबा कीने हाल हुआ निउमा आ शा हुए कीने ता हाल हुआ
1: नंगो दाओ कीने
0: शा हुए सारे रंगले कोन कामे गति उले निमि गडी ग निउमा ए शाहु ई कुरे देन गुळार देन बद्दल वारे निमि फक मशे हुन्नाणी
1: निमिजे निमिजे गुणी
0: निमिजे
1: ने गुणी या
0: हम गैगण क निम्मा लेवणी दो मे गुळा लेवणी
1: हां गुणी हां
0: आ कोबा कोचेति तैयार कोली दिवे के ओमे
1: आ मस्ते वगर दिया भाई तरकारी उकी तो
0: एहे वणे हे मे हम ए बैणिंग हि निमि फति होती दो ಬಾಜಾರ ಗೋಸ್ತು ಮೇಕ ಹಾಕ ಮೆ ನೆತ್ತ

0: ಬಲಾಲನ್ಸಳಿ ಫಿಲ್ಮ್ ತೆಗೆ ಮೌಲೂಮಾತ್ ಗೆನಿಸ್ತೆ ಮಿ ಶೋಗ ಫುರ್ತ ಮಲ್ಗುಣ ಮಿ ಬಲಾಲನಿ ಹಿಂದಿ ಫಿಲ್ಮ್ ಅಕ ದೇಹ ಸಬ್ಬೀಸ್ ವಣಹರು ಹಿಂದಿ ಸಿನಿಮಾ ತಕಂಗ ದೋ ದೀವಾನೆ ಶೆಹರ್ ಮೇಯಕಿ ಮಿಜಮಾನುಗೆ ಹಿಂದಿ ಸಿನಿಮಾಗೆ ಎಮ್ಮೆ ಆಮು ಉಸೂಲ್ ತಕ ಅಮುಳಿನ್ ತಫಾತು ಹಾಸ ಮಸಿಕ್ಕತೆ ಆಮುಕ ರೊಮ್ಯಾಂಟಿಕ್ ಬಾಲಿವುಡ್ ಫಿಲ್ಮ್ ತಕುಂ ಫೆಣ್ಣಫದ ಡ್ರಾಮಾಟಿಕ್ ಮಂಜರು ತಕೆಗೆ ಬದಲುಗ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಫೆಣಿಗೆಂದನೆ ವರ ಮಾಡುಮ್ಯಾತಿರಿ ಲೋಬಿಗೆ ದತುರೆ ಫಿಲ್ಮಿ ಲಫ್ಸಕುಂ ಬುಣಂಗ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ದಕ್ಕುವಾದೆನಿ ಸ್ಲೋ ಬರ್ನ್ ಲವ್ ಸ್ಟೋರಿಯೇ ಅಭಿರುಚಿ ಛಂದ್ಲಿಯೇ ರವಿ ಉದ್ಯವರ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಕೊಫವಾ ಮಿ ಫಿಲ್ಮಕಿ ಮಶ್ರೂರು ಫಿಲ್ಮ್ ಮುಫೆದ್ದುನ್ ತೆರಿಯ ಸಂಜಯ್ ಲೀಲಾ ಬನ್ಸಾಲಿ ಗೀತುರುಂ ಪ್ರೇರಣಾ ಸಿಂಗ್ ಉಮೇಶ್ ಕುಮಾರ್ ಬನ್ಸಾಲ್ ಅದಿ ಭಾರತ್ ಕುಮಾರ್ ರಂಗ ಗುಳಿಗೆ ಉಫದ್ದಾಫವಾ ಮೊಳು ಉಫೆದ್ದುಮೆ
1: मुझे खाना बनाना नहीं आता
2: मुझे आता है ना भाई चाइनीज इटालियन सब बना लेता हूँ
1: मेरे लिए बारिश मतलब ये चिप चिप और ये गीले सूखे कपड़े
2: मेरे लिए अदरक वाली चाय और रिमझिम गिरे सावन
1: वाह बड़ी फुर्सत है तुम्हें
3: सैलरी इन सिक्स फिगर्स बोलना मत बोलना
4: करने के लिए कर लूं शादी इस देश में लोग ज्यादातर करने के लिए करते हैं शादी
1: मुझे शादी नहीं करनी
5: अच्छी खासी बातें तो चल रही थी ना तो ना क्यों बोला
6: कोई नॉनवेज जोक तो नहीं किया
7: अरे यार
8: मार्केटिंग में हो यार बोलोगे नहीं तो बेचोगे कैसे
9: रोशनी
5: रोशनी
7: रोशनी
5: रीजन तो बता दो ना बोलने का
1: सिर्फ ना काफी नहीं है क्या
10: रिलेशनशिप में ना गिव एंड टेक नहीं होता सिर्फ गिव गिव होता है टेकने का कुछ नहीं
11: क्या करूं यार हर अच्छी खासी लैंग्वेज में सा आ जाता है प्रेजेंटेशन फाइनेंशियल वॉशिंग मशीन
12: क्या है ये ब्यूटी स्टैंडर्ड्स उनमें फिट होना जरूरी है जस्ट बी द वे यू आर
13: मेरे साह का प्रॉब्लम है ना शादी को शादी बोलता हूँ शाहरुख खान को शाहरुख खान मम्मी पापा नाम रख दिया शशांक शर्मा और तुम मिल गई रोशनी मेरी लाइफ की ट्रेजेडी है
14: दो दीवाने शहर में
15: मैं नहीं हूँ यार उतनी सुंदर
13: आईने में वो क्यों नहीं दिखता जो मुझे दिखता है
14: दीवाने शहर में रात में या तो बहर
1: में साल लेके क्या हमने वेडिंग कार्ड्स भी भेजे जा चुके थे और
16: ढूंढते
1: कुछ रिश्तों को फुल स्टॉप लगाना जरूरी है